नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

राम कृष्ण हरी। एखाद्या अडचणीत देवाने तुमचे लगेच ऐकले की तुमची श्रद्धा वाढते, आणि उशिरा ऐकलं की तुमची सहनशक्ती वाढते, पण ऐकलंच नाही तर समजून जा की देवाला ठाऊक आहे ही अडचण तुमची तुम्हीच सोडवू शकता। म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा। रामकृष्ण हरी।

ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज आर्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत शुभदिन आयोरेमत 26 मे हा दिवस अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एका ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथविधी. भारताच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस महत्वाचा आहे कारण 2014 मध्ये आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. विज्ञान आणि तंत्रज्ञान. मे महिन्याचा हा काळ विद्यार्थ्यांना सुट्ट्यांमध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणि विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त करतो. राजर्षी छाऊ महाराजांच्या सामाजिक समतेच्या आणि आरक्षणाच्या विचारांचा वारसा आजही महाराष्ट्राला दिशा देतो. मे महिन्यातल्या या दिवसात त्यांच्या कार्याचं विशेष स्मरण केलं जातं. पुण्यतिथी विलासराव देशमुख. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या राजकीय आणि सामाजिक योगदानाचा आज आदरपूर्वक स्मरणाचा दिवस. एकदा जंगलातील सर्व प्राण्यांनी सिंहाला विचारलं, तुम्ही आमचे राजे आहात कारण तुम्ही सर्वात बलवान आहात, हो ना? सिंह हसून म्हणाला, नाही, माझ्यापेक्षा हत्ती बलवान आहे आणि चित्ता माझ्यापेक्षा वेगवान आहे. प्राण्यांनी विचारलं, मग तुम्ही राजे कसे? सिंह म्हणाला, कारण मी संकटाच्या वेळी मागे पाहत नाही तर आपल्या सहकाऱ्यांचं रक्षण करण्यासाठी सर्वात पुढे उभा असतो. नेतृत्व हे ताकदीवर नाही तर जबाबदारी स्वीकारण्यावर ठरत असत. तात्पर्य हेच, खरा नेता तोच असतो जो स्वतःसोबत इतरांनाही पुढे घेऊन जातो आणि संकटात ढाल बनून उभा राहतो. श्रोते हो, प्रत्येक दिवस शुभ असतो ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडता, कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करता. तो प्रत्येक दिवस तुमच्यासाठी शुभ दिवस असतो. परिस्थिती कशीही असो, मनाचा आत्मविश्वास कधीही कमी होऊ देऊ. आजच्या या दिवशी आपण सर्वांना आदर देण्याचा आणि आपल्या कामात सर्वोत्तम देण्याचा संकल्प करूया. आजचा हा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा आणि यशाचा. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, भाजीपाल्यामध्ये वेलवर्गीय भाजीपाल्याचं एक वेगळं अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि हा जो वेलवर्गीय भाजीपाला आहे याच्यामध्ये भोपळा आहे, कारली आहे, काकडी आहे, दोडका आहे किंवा याशिवाय आणखी काही वेलवर्गीय भाजीपाला जो आहे तो वेगवेगळ्या हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी घेतात आणि या पिकांवर उत्पादनामध्ये अडसर करणारे अनेक रोग आणि किडी यांचा प्रादुर्भाव होतो. त्यात महत्त्वाच्या ज्या किडी आहेत त्याचा जर आपण विचार केला तर फळमाशी एक महत्त्वाची कीड आहे. या किडीची मादीमाशी लहान फळाच्या सालीत अंडी घालते आणि फळमाशी जी असते ती नेहमीच्या माशीपेक्षा थोडी लहान असते. फळाच्या सालीत घातलेल्या अंड्यातून ती 3 ते 5 दिवसात अळी बाहेर येते आणि या माशीची जी अळी आहे ही फळातील गर खाते, त्यामुळे फळ जे आहेत ते सडतात किंवा अकाली गळून पडतात. फळांचा आकार बदलतो आणि फळमाशी जी आहे वेलवर्गीय भाजीपाल्याच्या उत्पादनात जवळपास 15% घट आणू शकते. त्याकरता अशा प्रकारचं फळमाशीचा आपल्याला कुठे प्रादुर्भाव वाढला तर शेतामध्ये फळमाशीसाठीचे जे फेरोमोन सापळे असतात ते प्रति एकरी 10 या प्रमाणात वापरायला पाहिजे. याशिवाय दशपर्णी अर्क आहे किंवा 5% निंबोळी अर्क आहे याची आपण फवारणी करायला पाहिजे. रासायनिक औषधाची आवश्यकता असेल तर शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली फवारणी करायला पाहिजे. वापरताना रासायनिक कीटकनाशकं जर वापरायची झाली तर मॅलॅथिऑन 2 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये किंवा कारबारील 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये या प्रमाणामध्ये घेऊन कोणत्याही एका कीटकनाशकाची आवश्यकता असेल, फळमाशीचंच खरं आपल्याकडे जर प्रादुर्भाव असेल तर आपण फवारणी करायला पाहिजे, अन्यथा आपण रसायनाचा वापर कमीत कमी करायला पाहिजे. तर जे आहे की लाल भुंगेरे जे आहेत ते सुद्धा वेलवर्गीय भाजीपाल्यावर दिसतात. तर लाल भुंगेरे लहान असताना वेलाची जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला वेलावर याचा प्रादुर्भाव दिसतो. या भुंगेऱ्यामुळे वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये जीवाणूजन्य मर या रोगाची सुद्धा लागण होऊ शकते. तर याकरता ज्वारीसारखं जे पीक आहे ते सापळा पीक म्हणून जर वेलवर्गीय भाजीपाल्यात लावलं आपण बांधाच्या कडेला तर त्याचा फायदा होतो. या किडीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निंबोळी तेल 3 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये किंवा प्रादुर्भाव जास्त तीव्र असेल तर कारबारील हे जे कीटकनाशक आहे 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण आवश्यकतेनुसार फवारणी करायला पाहिजे. जसं आपण विचार केला की महत्त्वाचं जे आहेत किडी तसं वेलवर्गीय भाजीपाल्यांवर महत्त्वाचे जे रोगसुद्धा येतात त्याच्यामध्ये केवडा हा एक महत्त्वाचा रोग आहे. तर पानाच्या खालच्या बाजूला पिवळ्या रंगाचे ठिपके दिसतात, नंतर पानाचे देठ जे आहेत ते बाळ्या आणि फांद्या याच्यावरसुद्धा प्रसार होतो. नंतर हे ठिपके पिवळसर तपकिरी होऊन पानाची गळ होते. तर केवडा हा रोगाचीही लक्षणं आहेत असं आपण समजू शकतो. याच्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय जो असतो ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन जमिनीमध्ये जर योग्य ओल असताना जर फवारणी केलं तर चांगलं असतं. वनस्पतीजन्य अर्कामध्ये दशपर्णी आहे किंवा 5% निंबोळी अर्क आहे किंवा सीताफळाचा अर्क आहे याची आपण सुद्धा प्रतिबंधात्मक फवारणी करू शकतो. रासायनिक बुरशीनाशकं जी आपण वापरायची झाल्यास त्यामध्ये मेटॅलॅक्झिल अधिक मॅनकोझेफ हे जे मिश्र बुरशीनाशक आहे 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात किंवा सायमोक्झिल अधिक मॅनकोझेफ या नावाचं जे बुरशीनाशक आहे मिश्र बुरशीनाशक ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात याच्यातून फवारणी करायला पाहिजे. भुरी हा एक महत्त्वाचा रोग आहे. साधारणतः जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापासून याची लागवड होते आणि बऱ्याच भाजीपाल्यात हा दिसतो. तर भुरीचा जर प्रादुर्भाव वाढला तर अशा प्रकारचं जर प्रादुर्भाव वाढत असेल तर पेन कोण्याझोल 0.5 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन जर फवारणी केली तर आपल्याला चांगल्या प्रकारचं व्यवस्थापन मिळते. याच्याशिवाय वेलवर्गीय भाजीपाल्यावर करपा नावाचा एक महत्त्वाचा रोग दिसतो. त्याच्यामुळे काळसर ठिपके जे आहेत पानावर दिसतात, फळावरसुद्धा लांबट काळसर डाग आढळून येतात आणि फळाची प्रत खालावते. याच्याकरता एकतर कार्बनडायझिम 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन किंवा प्रॉबिनेप 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन किंवा डायफेन कोनॅझोल 0.5 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण जर फवारणी केली कोणत्याही एका बुरशीनाशकाची तर आपल्याला व्यवस्थापन मिळू शकतं. याच्याशिवाय सूत्रकृमीचा सुद्धा काही प्रमाणामध्ये प्रादुर्भाव दिसतो. तर सूत्रकृमी जे आहेत ते वेलाच्या मुळामध्ये शिरून जे अन्नरस शोधतात त्यामुळे मुळावर गाठी येतात. तर शेतामध्ये निंबोळी पेंडीचा जर वापर केला 200 किलो प्रति एकर तर याचा प्रतिबंध होऊ शकतो. याच्याशिवाय आपण जर ह्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आणि आवश्यकतेनुसार शास्त्रज्ञांचा सल्ला घेतला, विशेषतः कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पीक संरक्षण शाखेशी जर संपर्क केला, तर आपल्याला आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये प्रतिबंधात्मक आणि निवारणात्मक उपाययोजना करता येतात. तर शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच रसायने वापरावीत आणि आपल्या भाजीपाल्याचं, विशेषतः वेलवर्गीय भाजीपाल्याचं कीड आणि महत्त्वाच्या रोगांपासून संरक्षण करावं असा संदेश आपण घेतला पाहिजे आणि आपला फायदा करून घेतला पाहिजे. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: अद्वैत, लेखक साने गुरुजी। अद्वैत म्हणजे निर्भयता, अद्वैत म्हणजे शिवत्व। या संसारात अद्वैताचा संदेशच सुखसागर निर्माण करू शकेल। भारतीय ऋषींनी ही महान वस्तू ओळखली। अद्वैताचा मंत्र त्यांनी जगाला दिला। या मंत्रा इतका पवित्र मंत्र दुसरा कोणताही नाही। जगात दुजाभाव असणं म्हणजे दुःख असणं आणि समभाव म्हणजे सुख असणं। सुखासाठी धडपडणाऱ्या मानवानं अद्वैताची कास धरल्याशिवाय तरुणोपाय नाही। ऋषी कळकळीनं सांगतायत की ज्याच्या ज्याच्या बद्दल तुला दुजाभाव वाटत असेल त्याच्या त्याच्या जवळ जाऊन त्याला प्रेमानं मिठी मार। सहनाववतु सहनव भुनक्तु सहवीर्यम करावावहे हा त्यातलाच एक भाग। या थोर मंत्राचा खोल अर्थ काय आहे बरं? हा मंत्र आपण एके ठिकाणीच म्हणायचा नाही। हा मंत्र सर्वत्र उच्चारायचा आहे आणि त्यानुसार वागायचा आहे। केवळ गुरु शिष्यापुरता हा मंत्र नाही। ज्यांना एकमेकाबद्दल दुजाभाव वाटत नाही त्यांच्यासाठी हा मंत्र नाही। दुजाभाव दूर करण्यासाठी हा मंत्र आहे। जगात सर्वत्र दिसून येणाऱ्या दुजाभावाचा अंधार दूर करण्यासाठी म्हणून ऋषीनं हा महान दीप दिला आहे। हा दीप हातात घेऊन आपणच पाहूया, आपले व्यवहार करूया। आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। अद्वैत म्हणजे माझ्यासारखाच दुसरा आहे ही भावना। समर्थांनी सारे अद्वैत तत्वज्ञान एका ओवीत सांगून ठेवलेलं आहे। अद्वैताचं प्रत्यक्ष व्यावहारिक स्वरूप त्यांनी त्यात शिकवलेलं आहे। समर्थ म्हणतात, आपण असं चिमोटा घेतला तेणे जीव कासावीस झाला, आपणावरून दुसऱ्याला ओळखीत जावे। मला कोणी मारलं तर दुःख होतं, मला अन्नपाणी मिळालं नाही तर माझे प्राण कंठात येतात, माझा कोणी अपमान केला तर मेल्याहून मेल्याप्रमाणे मला होतं, मला ज्ञान मिळालं नाही तर मला लाज वाटते, माझ्याप्रमाणे दुसऱ्याला असं होत असेल, मला मन बुद्धी हृदय आहे दुसऱ्यालाही ती आहेत, मला माझा विकास व्हावा अशी इच्छा आहे तशीच ती दुसऱ्यालाही असेल, माझी मान वर असावी तशीच दुसऱ्याचीही असणं योग्य आहे। थोडक्यात, आपणास येणाऱ्या सुखदुःखांच्या अनुभवावरून दुसऱ्याच्या सुखदुःखांच्या कल्पना येणं म्हणजेच एक प्रकारे अद्वैत। मला ज्या गोष्टीने दुःख होते त्या गोष्टी दुसऱ्याच्या बाबतीत मी करणार नाही हा त्यापासून मला बोध मिळतो। मला ज्या गोष्टीने आनंद होतो त्या दुसऱ्यांनाही लाभाव्यात अशी मी खटपट करेन असेही माझे अद्वैत मला सांगते। अद्वैत म्हणजे अमूर्त कल्पना नव्हे, अद्वैत म्हणजे प्रत्यक्ष व्यवहार, अद्वैत म्हणजे चर्चा नव्हे, अद्वैत म्हणजे अनुभूती। ऋषी केवळ अद्वैताच्या कल्पनेत रमले नाहीत, सर्व जगाशी सर्व चराचराशी ते एकरूप झाले। ऋषींनी स्वतःसाठी काहीच मागितलं नाही, तो जगदाकार झाला आहे, आजूबाजूच्या सर्व मानवांचा तो विचार करीत आहे। या मानवांना या सर्व गोष्टी केव्हा मिळतील अशी तगमग त्याला लागलेली आहे। पोटभर खायला, अंगभर लिहायला, या सर्व भावा बहिणींना केव्हा मिळेल, या सर्वांना ज्ञानाचा प्रकाश केव्हा मिळेल, या सर्वांना सुखसमाधान कसं लावेल याची चिंता आपल्या ऋषी मुनींना लागून राहिली होती। समर्थांचे सुद्धा असं एक मागणं आहे, राष्ट्राला जे जे पाहिजे त्याची भिक्षा प्रभूजवळ त्यांनी त्या स्तोत्रात मागितली आहे। त्याला पावन भिक्षा असं सुंदर नाव दिलेलं आहे। विद्या दे, संगीत दे, गायन दे, साऱ्या हृदय आणि मंगल वस्तू त्यांनी मागितलेल्या आहेत। अद्वैताचा विसर पडलेल्या समाजात्मक क्रांती होते। ईश्वर जगाला धडा देऊ इच्छितो, शेजारी भावाला तो रात्रंदिवस श्रम करीत असूनही राहायला नीट घर नाही, खायला पोटभर अन्न नाही आणि मी मात्र माझ्या प्रचंड बंगल्यात रेडिओ ऐकत बसतो, ही खरं म्हणजे भारतीय संस्कृती नाही। भारतीय संस्कृतीचा हा खरं तर खूनच आहे। उपाशी लोकांना पाहून दामाजीनं कोठारी उघडी केली। घरात चोरी करास आलेल्या माणसाला एकनाथ म्हणाले, आणखी थोडे घेऊन जा। हे जे द्वैत आहे ते अद्वैतानं मिटवलं पाहिजे।
1: श्रोते हो, रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन। एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर। तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा। दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433। तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास आरजे शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मन।

श्रीराम समर्थ 26 मे भगवंताचे स्मरण ही सद्बुद्धी। परमेश्वर सर्व ठिकाणी भरलेला आहे, सर्व विश्व व्यापून आहे, मग त्याच्या अस्तित्वाची जाणीव प्रत्येकाला का होत नाही? ज्याची भावना प्रगल्भ झाली असेल त्यालाच परमेश्वराचे अस्तित्व जाणवेल, इतरांना नाही। म्हणून तशी वासना भावना असणे जरूर आहे आणि ती उत्पन्न होण्यासाठी परमेश्वराच्या स्मरणाची आवश्यकता आहे। मी नामस्मरण करतो असे जो म्हणतो तो माझ्यावर उपकार करतो असे मला वाटते, कारण जी व्यक्ती नामस्मरण करते ती स्वतःचा उद्धार करून घेत असते, म्हणजे पर्यायाने माझ्यावर उपकारच करीत असते। बुद्धिवाद्यांना एक शंका अशी येते की परमेश्वर हा जर बुद्धिदाता आहे तर मग दुर्बुद्धी झाली तर दोष माणसाचा कसा म्हणता येईल? याला उत्तर असे की बुद्धिदाता परमेश्वर आहे हे अगदी खरे, पण त्या बुद्धीची सद्बुद्धी आणि किंवा दुर्बुद्धी का होते हे पाहणे जरूर आहे। प्रकाश काळो या दोहोलाही कारण सूर्यच असतो। सूर्याचे अस्तित्व हे उजेडाला आणि नास्तित्व हे काळोखाला कारण आहे। तसे भगवंताचे स्मरण हे सद्बुद्धीला आणि विस्मरण हे दुर्बुद्धीला कारण आहे। म्हणून बुद्धिदाता परमेश्वर हे जरी खरे असले तरी सद्बुद्धी वा दुर्बुद्धी ठेवणे हे मनुष्याच्या हातात आहे। भगवंताचे स्मरण ठेवले म्हणजे दुर्बुद्धी होणार नाही, म्हणून नेहमी भगवंताच्या स्मरणात राहावे आणि याला उपाय म्हणजे नामस्मरण। सर्व सोडून भगवंताच्या स्मरणात राहिले पाहिजे, परंतु व्यवहार नीट करून त्यामध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवणे हे त्याच्याहीपेक्षा श्रेष्ठ होय। भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेला आजचा दिवस आपण त्याच्याकडेच लावणे जरूर आहे। भगवंताचे अनुसंधान ठेवले म्हणजे दिवस त्याच्याकडे लागतो। अशा रीतीने आजचा दिवस भगवंताच्या अनुसंधानात घालवला तर आपल्याला नित्य दिवाळीच आहे। अनुसंधानात स्त्री पुरुष श्रीमंत गरीब हे भेद नाहीत। इतर साधनांनी जे साधायचे ते नुसत्या अनुसंधानाने साधते हाच या युगाचा महिमा आहे। इतर विषय मनात न येता एकाच विषयावर मन एकाग्र होणे याला अनुसंधान असे म्हणतात। भगवंताचे अनुसंधान हेच खरे पुण्य होय आणि हीच आयुष्यात मिळण्याची एकमेव गोष्ट होय। एक भगवंताचे अनुसंधान ठेवा म्हणजे इतर सर्व गुण आपोआप मागे चालत येतील। भगवंताला अनन्य भावे अशी प्रार्थना करावी की देवा प्रारब्धाने आलेले भोग येऊ देत, पण तुझे अनुसंधान मात्र चुकू देऊ नकोस। नाम व अनुसंधान 24 तास चालायला पाहिजे। त्याची दुसरी एखादी गोष्ट वेळेवर न झाली तर त्याचा आग्रह नसावा। ज्या

0: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: जाने वो कैसे

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1.91.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोतेहो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांकी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

नमस्कार मित्रांनो, श्रोते हो, स्वर साधना या आपल्या सांगीतिक मालिकेमध्ये आजच्या चौथ्या भागामध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, गेल्या तीन भागांमध्ये आपण बघितलं की संगीताचा उगम, विकास आणि स्वर आणि राग याबद्दल आपण माहिती घेतली. आज आपण खऱ्या अर्थाने स्वर साधना ही मालिका सुरू करीत असं म्हणायला हरकत नाही, कारण आजपासून आपण विविध रागांची माहिती घेणार आहोत आणि सोबत छानशा गीतांचा सुद्धा आस्वाद घेणार आहोत.

0: रेडिओ मन भवन 90.8 FM वर येत आहे मूड्स अँड म्युझिक, एक खास टॉक शो आर जे शुभांकी सोबत. कधी गाण्यांमध्ये हरवलेलं मन, कधी आठवणींमध्ये गुंतलेलं मन, तर कधी प्रेमाच्या लयीत झुळणारं मन. म्हणूनच तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से. तर मग रहा तयार, लवकरच फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर आरजे शुभांगी सोबत मूड बनवा म्युझिकच्या तालावर.
1: आमच्या स्वर साधना या संगीत अकॅडमीबद्दल आपल्याला थोडी माहिती देऊ इच्छितो. मित्रांनो, स्वर साधना ही आमची संस्था 1996 पासून कार्यरत आहे. आमच्या या संगीत क्लासेसमध्ये आतापर्यंत 40 ते 50 विद्यार्थी MA विशारद होऊन उत्तीर्ण झाले आहेत. आमच्या प्रशिक्षण संस्थेमध्ये शास्त्रीय गायन, सुगम गायन, तबला, हार्मोनियम, कॅसिओ, फ्लूट आणि गिटार याचं अद्ययावत प्रशिक्षण दिले जातं आणि विशेषतः प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिले जातं. तेव्हा अशा या प्रशिक्षण संस्थेला आपण नक्की भेट द्या, आमच्याशी संपर्क करा. 94 22 193 192 9422 193 192.
0: रेडिओ मनभावन 90.8 FM घेऊन येत आहे एक सुरेल सफर स्वर साधना. तुमच्या हृदयाला स्पर्श करणारे राग, त्यावर आधारित गाणी आणि सुरांची जादू, हे सगळं अनुभवायला तयार आहात ना? तर मग ऐका स्वर साधना. भारतीय शास्त्रीय संगीताच्या मनमोहक रागांवर आधारित हा खास कार्यक्रम घेऊन येत आहेत प्राध्यापक संजय बडगुजर, संचालक स्वर साधना संगीत विद्यालय जळगाव. दर मंगळवारी सकाळी 10:30 आणि सायंकाळी 6:30 आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.
1: तेव्हा आता वळूया आपल्या स्वर साधना या मालिकेच्या चौथ्या भागाकडे. रेडिओ मनभावन संचलित कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण भैरव या रागाबद्दल माहिती घेणार आहोत.

भैरव हा सर्वात प्राचीन राग किंवा संगीतातील पहिला राग आहे असं म्हणलं जातं. कारण शिवशंकर भगवानाने या रागाची निर्मिती केली याचं सामवेदात म्हटलेलं आहे आणि सामवेदात भैरव रागाचा समावेश केल्याचा आपल्याला आढळून येतं. मित्रांनो, राग भैरव या रागामध्ये ऋषभ आणि दैवत हे दोन स्वर कोमल लागतात आणि ते हे स्वर आंदोलितसुद्धा आहेत. आता आंदोलित कसे?

तर हे आंदोलन झालं. या रागाचा वादी दैवत आहे आणि संवादी ऋषभ आहे. या रागाचा गान समय हा प्रातःकाल म्हणजे सकाळ आहे आणि रस शांत गंभीर आणि या रागाची जाती आहे संपूर्ण. अशा या रागाबद्दल माहिती घेण्याआधी त्या रागाचा आरोह आपण समजून घेऊया.

मित्रांनो, या रागात खूप सुंदर सुंदर बंदिशी अनेक शास्त्रकारांनी लिहून ठेवल्या आहेत आणि त्या पिढी जातप्रमाणे विद्यार्थ्यांना शिकवल्या जातात. आपण पुढे जाण्यापूर्वी जागृती या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं जागो मोहन प्यारे हे गीत ऐकूया, जे शंकर जयकिशन यांनी स्वरबद्ध केलेलं आहे. तेव्हा ऐकूया भैरव रागातलं हे चित्रपट गीत.

काय मित्रांनो, आवडलं की नाही हे गीत? तर असा सुंदर राग भैरव राग आहे, याची एक छोटीशी बंदिश मी आपल्यासाठी सादर करीत आहे. बंदिश एकतालामध्ये आहे, मध्यला एकतालमध्ये. ज्या

तर मित्रांनो, हा असा हा भैरवराग. या भैरवरागामध्ये असंख्य चित्रपट गीतं आहे, पण सर्व चित्रपट गीतं आपण ऐकू शकत नाही, म्हणून आज आणखी एक चित्रपट गीतं ऐकूया आणि या कार्यक्रमाचा शेवट करूया. त्यापूर्वी स्वरसाधना हा क्लास जळगाव येथे आदर्श नगर मोहाडी रोड नियर लायन्स हॉल इथे आहे. आमच्याशी संपर्क करण्यासाठी भ्रमण दोन क्रमांक आहे 94-22-193-192. नक्की संपर्क करा स्वरसाधना या संगीत क्लासेसशी. तेव्हा मित्रांनो, कार्यक्रमाच्या शेवटी रेडिओ मनभावन आयोजित स्वरसाधना या मालिकेतील चौथ्या भागाचा कार्यक्रमाचा शेवट करण्यापूर्वी ऐकूया बैजू बावरा या चित्रपटातील गीत. गायला आहे लता मंगेशकर यांनी, संगीत नौशाद यांचं आहे आणि गीताचे बोल मोहे भूल गए सावरिया.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, भाजीपाल्यामध्ये वेलवर्गीय भाजीपाल्याचं एक वेगळं अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि हा जो वेलवर्गीय भाजीपाला आहे याच्यामध्ये भोपळा आहे, कारली आहे, काकडी आहे, दोडका आहे किंवा याशिवाय आणखी काही वेलवर्गीय भाजीपाला जो आहे तो वेगवेगळ्या हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी घेतात आणि या पिकांवर उत्पादनामध्ये अडसर करणारे अनेक रोग आणि किडी यांचा प्रादुर्भाव होतो. त्यात महत्त्वाच्या ज्या किडी आहेत त्याचा जर आपण विचार केला तर फळमाशी एक महत्त्वाची कीड आहे. या किडीची मादीमाशी लहान फळाच्या सालीत अंडी घालते आणि फळमाशी जी असते ती नेहमीच्या माशीपेक्षा थोडी लहान असते. फळाच्या सालीत घातलेल्या अंड्यातून ती 3 ते 5 दिवसात अळी बाहेर येते आणि या माशीची जी अळी आहे ही फळातील गर खाते, त्यामुळे फळ जे आहेत ते सडतात किंवा अकाली गळून पडतात. फळांचा आकार बदलतो आणि फळमाशी जी आहे वेलवर्गीय भाजीपाल्याच्या उत्पादनात जवळपास 15% घट आणू शकते. त्याकरता अशा प्रकारचं फळमाशीचा आपल्याला कुठं प्रादुर्भाव आढळला तर शेतामध्ये फळमाशीसाठीचे जे फेरोमोन सापळे असतात ते प्रति एकरी 10 या प्रमाणात वापरायला पाहिजे. याशिवाय दशपर्णी अर्क आहे किंवा 5% निंबोळी अर्क आहे याची आपण फवारणी करायला पाहिजे. रासायनिक औषधाची आवश्यकता असेल तर शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली फवारणी करायला पाहिजे. वापरताना रासायनिक कीटकनाशकं जर वापरायची झाली तर मॅलॅथिऑन 2 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये किंवा कारवारील 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये या प्रमाणामध्ये घेऊन कोणत्याही एका कीटकनाशकाची आवश्यकता असेल, फळमाशीचंच खरं आपल्याकडे जर प्रादुर्भाव असेल तर आपण फवारणी करायला पाहिजे, अन्यथा आपण रसायनाचा वापर कमीत कमी करायला पाहिजे. तर जे आहे की लाल भुंगेरे जे आहेत ते सुद्धा वेलवर्गीय भाजीपाल्यावर दिसतात. तर लाल भुंगेरे लहान असताना वेलाची जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला वेलावर याचा प्रादुर्भाव दिसतो. या भुंगेऱ्यामुळे वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये जीवाणूजन्य मर या रोगाचीसुद्धा लागण होऊ शकते. तर याकरता ज्वारीसारखं जे पीक आहे ते सापळा पीक म्हणून जर वेलवर्गीय भाजीपाल्यात लावलं आपण बांधाच्या कडेला तर त्याचा फायदा होतो. या किडीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निंबोळी तेल 3 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये किंवा प्रादुर्भाव जास्त तीव्र असेल तर कारबारील हे जे कीटकनाशक आहे 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण आवश्यकतेनुसार फवारणी करायला पाहिजे. जसं आपण विचार केला की महत्त्वाचं जे आहेत किडी तसं वेलवर्गीय भाजीपाल्यांवर महत्त्वाचे जे रोगसुद्धा येतात त्याच्यामध्ये केवडा हा एक महत्त्वाचा रोग आहे. तर पानाच्या खालच्या बाजूला पिवळ्या रंगाचे ठिपके दिसतात, नंतर पानाचे देठ जे आहेत ते बाळ्या आणि फांद्या याच्यावरसुद्धा प्रसार होतो. नंतर हे ठिपके पिवळसर तपकिरी होऊन पानाची गळ होते. तर केवडा हा रोगाचीही लक्षणं आहेत असं आपण समजू शकतो. याच्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय जो असतो ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन जमिनीमध्ये जर योग्य ओल असताना जर फवारणी केलं तर चांगलं असतं. वनस्पतीजन्य अर्कामध्ये दशपर्णी आहे किंवा 5% निंबोळी अर्क आहे किंवा सीताफळाचा अर्क आहे याची आपणसुद्धा प्रतिबंधात्मक फवारणी करू शकतो. रासायनिक बुरशीनाशकं जी आपण वापरायची झाल्यास त्यामध्ये मेटॅलॅक्झिल अधिक मॅनकोझेफ हे जे मिश्र बुरशीनाशक आहे 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात किंवा सायमोक्झिल अधिक मॅनकोझेफ या नावाचं जे बुरशीनाशक आहे मिश्र बुरशीनाशक ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात याच्यातून फवारणी करायला पाहिजे. भुरी हा एक महत्त्वाचा रोग आहे. साधारणतः जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापासून याची लागवड होते आणि बऱ्याच भाजीपाल्यात हा दिसतो. तर भुरीचा जर प्रादुर्भाव वाढला तर अशा प्रकारचं जर प्रादुर्भाव वाढत असेल तर पेनकोनॅझोल 0.5 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन जर फवारणी केली तर आपल्याला चांगल्या प्रकारचं व्यवस्थापन मिळते. याच्याशिवाय वेलवर्गीय भाजीपाल्यावर करपा नावाचा एक महत्त्वाचा रोग दिसतो, त्याच्यामुळे काळसर ठिपके जे आहेत पानावर दिसतात, फळावरसुद्धा लांबट काळसर डाग आढळून येतात आणि फळाची प्रत खाला होते. याच्याकरता एकतर कार्बनडायझिम 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन किंवा प्रॉबिनेप 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन किंवा डायफेन कोनॅझोल 0.5 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण जर फवारणी केली कोणत्याही एका बुरशीनाशकाची तर आपल्याला व्यवस्थापन मिळू शकतं. याच्याशिवाय सूत्रकृमीचासुद्धा काही प्रमाणामध्ये प्रादुर्भाव दिसतो. तर सूत्रकृमी जे आहेत ते वेलाच्या मुळामध्ये शिरून जे अन्नरस शोधतात त्यामुळे मुळावर गाठी येतात. तर शेतामध्ये निंबोळी पेंडीचा जर वापर केला 200 किलो प्रति एकर तर याचा प्रतिबंध होऊ शकतो. याच्याशिवाय आपण जर ह्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आणि आवश्यकतेनुसार शास्त्रज्ञांचा सल्ला घेतला, विशेषतः कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पीक संरक्षण शाखेशी जर संपर्क केला, तर आपल्याला आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये प्रतिबंधात्मक आणि निवारणात्मक उपाययोजना करता येतात. तर शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच रसायने वापरावीत आणि आपल्या भाजीपाल्याचं, विशेषतः वेलवर्गीय भाजीपाल्याचं, कीड आणि महत्त्वाच्या रोगांपासून संरक्षण करावं असा संदेश आपण घेतला पाहिजे आणि आपला फायदा करून घेतला पाहिजे. नमस्कार.
1: कृषी संदेश.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1.9 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1.9 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.

0: से तुम ही कहो ये कोई बात है।
1: श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत, दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30। सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी, ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

दिल से सुनो, दिल से सुनाओ, रेडियो 1 भावन 90.8 FM, अलवेज हैड टची। आता रेडियो मन भावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत। त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत। फोन क्रमांक 9284499433। क्रमांक पुन्हा एकदा 9284499433। हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका। गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर।

आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज आर्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत शुभदिन आयोरेमध्ये. 26 मे हा दिवस अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एका ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथविधी. भारताच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस महत्वाचा आहे, कारण 2014 मध्ये आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. विज्ञान आणि तंत्रज्ञान. मे महिन्याचा हा काळ विद्यार्थ्यांना सुट्ट्यांमध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणि विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त करतो. राजर्षी छाऊ महाराजांच्या सामाजिक समतेच्या आणि आरक्षणाच्या विचारांचा वारसा आजही महाराष्ट्राला दिशा देतो. मे महिन्यातल्या या दिवसात त्यांच्या कार्याचं विशेष स्मरण केलं जात. पुण्यतिथी विलासराव देशमुख. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या राजकीय आणि सामाजिक योगदानाचा आज आदरपूर्वक स्मरणाचा दिवस. एकदा जंगलातील सर्व प्राण्यांनी सिंहाला विचारलं, तुम्ही आमचे राजे आहात कारण तुम्ही सर्वात बलवान आहात, हो ना? सिंह हसून म्हणाला, नाही, माझ्यापेक्षा हत्ती बलवान आहे आणि चित्ता माझ्यापेक्षा वेगवान आहे. प्राण्यांनी विचारलं, मग तुम्ही राजे कसे? सिंह म्हणाला, कारण मी संकटाच्या वेळी मागे पाहत नाही तर आपल्या सहकाऱ्यांचं रक्षण करण्यासाठी सर्वात पुढे उभा असतो. नेतृत्व हे ताकदीवर नाही तर जबाबदारी स्वीकारण्यावर ठरत असते. तात्पर्य हेच, खरा नेता तोच असतो जो स्वतःसोबत इतरांनाही पुढे घेऊन जातो आणि संकटात ढाल बनून उभा राहतो. श्रोते हो, प्रत्येक दिवस शुभ असतो ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडता, कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करता, तो प्रत्येक दिवस तुमच्यासाठी शुभ दिवस असतो. परिस्थिती कशीही असो, मनाचा आत्मविश्वास कधीही कमी होऊ देऊ. आजच्या या दिवशी आपण सर्वांना आदर देण्याचा आणि आपल्या कामात सर्वोत्तम देण्याचा संकल्प करूया. आजचा हा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा आणि यशाचा. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज.

0: आप सुन रहे हो रेडियो मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग। आप लखांदे
1: कृषि संदेश।
2: आणि या पिकांवर उत्पादनामध्ये अडसर करणारे अनेक रोग आणि किडी यांचा प्रादुर्भाव होतो। त्यात महत्त्वाच्या ज्या किडी आहेत त्याचा जर आपण विचार केला तर फळमाशी एक महत्त्वाची कीड आहे। या किडीची मादीमाशी लहान फळाच्या सालीत अंडी घालते आणि फळमाशी जी असते ती नेहमीच्या माशीपेक्षा थोडी लहान असते। फळाच्या सालीत घातलेल्या अंड्यातून ती 3 ते 5 दिवसात अळी बाहेर येते आणि या माशीची जी अळी आहे ही फळातील गर खाते, त्यामुळे फळ जे आहेत ते सडतात किंवा अकाली गळून पडतात। फळांचा आकार बदलतो आणि फळमाशी जी आहे वेलवर्गीय भाजीपाल्याच्या उत्पादनात जवळपास 15% घट आणू शकते। त्याकरता अशा प्रकारचं फळमाशीचा आपल्याला कुठे प्रादुर्भाव आढळला तर शेतामध्ये फळमाशीसाठीचे जे फेरोमोन सापळे असतात ते प्रति एकरी 10 या प्रमाणात वापरायला पाहिजे। याशिवाय दशपर्णी अर्क आहे किंवा 5% निंबोळी अर्क आहे याची आपण फवारणी करायला पाहिजे। रासायनिक औषधाची आवश्यकता असेल तर शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली फवारणी करायला पाहिजे। वापरताना रासायनिक कीटकनाशकं जर वापरायची झाली तर मॅलॅथिऑन 2 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये किंवा कारबारील 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये या प्रमाणामध्ये घेऊन कोणत्याही एका कीटकनाशकाची आवश्यकता असेल, फळमाशीचंच खरं आपल्याकडे जर प्रादुर्भाव असेल तर आपण फवारणी करायला पाहिजे, अन्यथा आपण रसायनाचा वापर कमीत कमी करायला पाहिजे। तर जे आहे की लाल भुंगेरे जे आहेत ते सुद्धा वेलवर्गीय भाजीपाल्यावर दिसतात। तर लाल भुंगेरे लहान असताना वेलाची जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला वेलावर याचा प्रादुर्भाव दिसतो। या भुंगेऱ्यामुळे वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये जीवाणूजन्य मर या रोगाची सुद्धा लागण होऊ शकते। तर याकरता ज्वारीसारखं जे पीक आहे ते सापळा पीक म्हणून जर वेलवर्गीय भाजीपाल्यात लावलं आपण बांधाच्या कडेला तर त्याचा फायदा होतो। या किडीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निंबोळी तेल 3 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये किंवा प्रादुर्भाव जास्त तीव्र असेल तर कारबारील हे जे कीटकनाशक आहे 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण आवश्यकतेनुसार फवारणी करायला पाहिजे। जसं आपण विचार केला की महत्त्वाचं जे आहेत किडी तसं वेलवर्गीय भाजीपाल्यांवर महत्त्वाचे जे रोगसुद्धा येतात त्याच्यामध्ये केवडा हा एक महत्त्वाचा रोग आहे। तर पानाच्या खालच्या बाजूला पिवळ्या रंगाचे ठिपके दिसतात, नंतर पानाचे देठ जे आहेत ते बाळ्या आणि फांद्या याच्यावर सुद्धा प्रसार होतो, नंतर हे ठिपके पिवळसर तपकिरी होऊन पानाची गळ होते। तर केवडा हा रोगाचीही लक्षणं आहेत असं आपण समजू शकतो। याच्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय जो असतो ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन जमिनीमध्ये जर योग्य ओल असताना जर फवारणी केलं तर चांगलं असतं। वनस्पतीजन्य अर्कामध्ये दशपर्णी आहे किंवा 5% निंबोळी अर्क आहे किंवा सीताफळाचा अर्क आहे याची आपण सुद्धा प्रतिबंधात्मक फवारणी करू शकतो। रासायनिक बुरशीनाशकं जी आपण वापरायची झाल्यास त्यामध्ये मेटॅलॅक्झिल अधिक मॅनकोझेफ हे जे मिश्र बुरशीनाशक आहे 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात किंवा सायमोक्झिल अधिक मॅनकोझेफ या नावाचं जे बुरशीनाशक आहे मिश्र बुरशीनाशक ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात याच्यातून फवारणी करायला पाहिजे। भुरी हा एक महत्त्वाचा रोग आहे, साधारणतः जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापासून याची लागवड होते आणि बऱ्याच भाजीपाल्यात हा दिसतो। तर भुरीचा जर प्रादुर्भाव आढळला तर अशा प्रकारचं जर प्रादुर्भाव वाढत असेल तर पेन कोण्याझोल 0.5 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन जर फवारणी केली तर आपल्याला चांगल्या प्रकारचं व्यवस्थापन मिळते। याच्याशिवाय वेलवर्गीय भाजीपाल्यावर करपा नावाचा एक महत्त्वाचा रोग दिसतो, त्याच्यामुळे काळसर ठिपके जे आहेत पानावर दिसतात, फळावरसुद्धा लांबट काळसर डाग आढळून येतात आणि फळाची प्रत खाला होते। याच्याकरता एकतर कार्बन डायझिम 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन किंवा प्रॉबिनेप 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन किंवा डायफेन कोनॅझोल 0.5 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण जर फवारणी केली कोणत्याही एका बुरशीनाशकाची तर आपल्याला व्यवस्थापन मिळू शकतं। याच्याशिवाय सूत्रकृमीचा सुद्धा काही प्रमाणामध्ये प्रादुर्भाव दिसतो, तर सूत्रकृमी जे आहेत ते वेलाच्या मुळामध्ये शिरून जे अन्नरस शोधतात त्यामुळे मुळावर गाठी येतात। तर शेतामध्ये निंबोळी पेंडीचा जर वापर केला 200 किलो प्रति एकर तर याचा प्रतिबंध होऊ शकतो। याच्याशिवाय आपण जर ह्या प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या आणि आवश्यकतेनुसार शास्त्रज्ञांचा सल्ला घेतला विशेषतः कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पीक संरक्षण शाखेशी जर संपर्क केला तर आपल्याला आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये प्रतिबंधात्मक आणि निवारणात्मक उपाययोजना करता येतात. तर शासनाच्या मार्गदर्शनाखालीच रसायने वापरावीत आणि आपल्या भाजीपाल्याचं विशेषतः वेलवर्गीय भाजीपाल्याचं कीड आणि महत्त्वाच्या रोगांपासून संरक्षण करावं असा संदेश आपण घेतला पाहिजे आणि आपला फायदा करून घेतला पाहिजे. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: अद्वैत लेखक साने गुरुजी। अद्वैत म्हणजे निर्भयता, अद्वैत म्हणजे शिवत्व। या संसारात अद्वैताचा संदेशच सुखसागर निर्माण करू शकेल। भारतीय ऋषींनी ही महान वस्तू ओळखली, अद्वैताचा मंत्र त्यांनी जगाला दिला। या मंत्रा इतका पवित्र मंत्र दुसरा कोण नाही। जगात दुजाभाव असणं म्हणजे दुःख असणं आणि भाव म्हणजे सुख असणं। सुखासाठी धडपडणाऱ्या मानवानं अद्वैताची कास धरल्याशिवाय तरुणोपाय नाही। ऋषी कळकळीनं सांगतायत की ज्याच्या ज्याच्या बद्दल तुला दुजाभाव वाटत असेल त्याच्या त्याच्या जवळ जाऊन त्याला प्रेमानं मिठी मार। सहनाववतु सहनव भुनक्तु सह वीर्यम कराव वावहे, हा त्यातलाच एक भाग। या थोर मंत्राचा खोल अर्थ काय आहे बरं? हा मंत्र आपण एके ठिकाणीच म्हणायचा नाही, हा मंत्र सर्वत्र उच्चारायचा आहे आणि त्यानुसार वागायचा आहे। केवळ गुरु शिष्यापुरता हा मंत्र नाही। ज्यांना एकमेकाबद्दल दुजाभाव वाटत नाही त्यांच्यासाठी हा मंत्र नाही। दुजाभाव दूर करण्यासाठी हा मंत्र आहे। जगात सर्वत्र दिसून येणाऱ्या दुजाभावाचा अंधार दूर करण्यासाठी म्हणून ऋषीनं हा महान दीप दिला आहे। हा दीप हातात घेऊन आपणच पाहूया, आपले व्यवहार करूया, आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। अद्वैत म्हणजे माझ्यासारखाच दुसरा आहे ही भावना। समर्थांनी सारे अद्वैत तत्वज्ञान एका ओवीत सांगून ठेवलेलं आहे। अद्वैताचं प्रत्यक्ष व्यावहारिक स्वरूप त्यांनी त्यात शिकवलेलं आहे। समर्थ म्हणतात, आपण असं चिमोटा घेतला तेणे जीव कासावीस झाला, आपणावरून दुसऱ्याला ओळखीत जावे। मला कोणी मारलं तर दुःख होतं, मला अन्नपाणी मिळालं नाही तर माझे प्राण कंठात येतात, माझा कोणी अपमान केला तर मेल्याहून मेल्याप्रमाणे मला होतं, मला ज्ञान मिळालं नाही तर मला लाज वाटते, माझ्याप्रमाणेच दुसऱ्याला असं होत असेल, मला मन बुद्धी हृदय आहे दुसऱ्यालाही ती आहेत, मला माझा विकास व्हावा अशी इच्छा आहे तशीच ती दुसऱ्यालाही असेल, माझी मान वर असावी तशीच दुसऱ्याचीही असणं योग्य आहे। थोडक्यात, आपणास येणाऱ्या सुखदुःखांच्या अनुभवावरून दुसऱ्याच्या सुखदुःखांच्या कल्पना येणं म्हणजेच एक प्रकारे अद्वैत। मला ज्या गोष्टीने दुःख होते त्या गोष्टी दुसऱ्याच्या बाबतीत मी करणार नाही हा त्यापासून मला बोध मिळतो। मला ज्या गोष्टीने आनंद होतो त्या दुसऱ्यांनाही लाभाव्यात अशी मी खटपट करेन असेही माझे अद्वैत मला सांगते। अद्वैत म्हणजे अमूर्त कल्पना नव्हे, अद्वैत म्हणजे प्रत्यक्ष व्यवहार, अद्वैत म्हणजे चर्चा नव्हे, अद्वैत म्हणजे अनुभूती। ऋषी केवळ अद्वैताच्या कल्पनेत रमले नाहीत, सर्व जगाशी सर्व चराचराशी ते एकरूप झाले। ऋषींनी स्वतःसाठी काहीच मागितलं नाही, तो जगदाकार झाला आहे, आजूबाजूच्या सर्व मानवांचा तो विचार करीत आहे। या मानवांना या सर्व गोष्टी केव्हा मिळतील अशी तगमग त्याला लागलेली आहे। पोटभर खायला, अंगभर लिहायला, या सर्व भावा बहिणींना केव्हा मिळेल, या सर्वांना ज्ञानाचा प्रकाश केव्हा मिळेल, या सर्वांना सुखसमाधान कसं लावेल याची चिंता आपल्या ऋषी मुनींना लागून राहिली होती। समर्थांचे सुद्धा असं एक मागणं आहे, राष्ट्राला जे जे पाहिजे त्याची भिक्षा प्रभूजवळ त्यांनी त्या स्तोत्रात मागितली आहे। त्याला पावन भिक्षा असं सुंदर नाव दिलेलं आहे। विद्या दे, संगीत दे, गायन दे, साऱ्या हृदय आणि मंगल वस्तू त्यांनी मागितलेल्या आहेत। अद्वैताचा विसर पडलेल्या समाजात्मक क्रांती होते। ईश्वर जगाला धडा देऊ इच्छितो, शेजारी भावाला तो रात्रंदिवस श्रम करीत असूनही राहायला नीट घर नाही, खायला पोटभर अन्न नाही आणि मी मात्र माझ्या प्रचंड बंगल्यात रेडिओ ऐकत बसतो, ही खरं म्हणजे भारतीय संस्कृती नाही। भारतीय संस्कृतीचा हा खरं तर खूनच आहे। उपाशी लोकांना पाहून दामाजीनं कोठारी उघडी केली, घरात चोरी करास आलेल्या माणसाला एकनाथ म्हणाले, आणखी थोडे घेऊन जा। हे जे द्वैत आहे ते अद्वैतानं मिटवलं पाहिजे।
1: रेडिओ मनभावन 90.8 FM, always half touching.

श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभवन 90.8 FM ऑलवेज हॅट टचिंग आरजे शुभांगी सोबत शुभदिन आयोरे. आज 27 मे. हा दिवस आधुनिक भारताच्या घडणीत आणि राजकीय इतिहासात अत्यंत महत्वाचा मानला जातो. पंडित जवाहरलाल नेहरू स्मृती दिन. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे 27 मे 1964 रोजी निधन झालं होतं. त्यांनी आधुनिक भारताचा पाया रचला. उद्योग, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राला दिशा दिली. मुलांवरील त्यांच्या प्रेमामुळे त्यांना चाचा नेहरू म्हटलं जातं. आजचा दिवस त्यांच्या महान योगदानाला वंदन करण्याचा आहे. जयंती नितीन गडकरी, भारताचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, ज्यांना भारताचे हायवे मॅन म्हटलं जातं, यांचा आज जन्मदिवस. पायाभूत सुविधांच्या विकासातील त्यांचं योगदान उल्लेखनीय आहे. पुण्यतिथी डॉक्टर भीमराव आंबेडकर, काही कालगणनेनुसार बौद्ध धम्माच्या प्रसारासंदर्भातील ऐतिहासिक घटनांसाठी आजच्या दिवसाचं महत्व मानलं जातं. आणि आजची बोधकथा, पंडित नेहरूंना गुलाब खूप आवडायचे. ते नेहमी त्यांच्या पोटावर गुलाब लावायचे. एकदा एका लहान मुलाने त्यांना विचारलं, चाचा गुलाबासोबत काटेही असतात, मग तुम्हाला ते का आवडतं? नेहरूजी हसून म्हणाले, बाळा काटे हे संकटासारखे असतात आणि गुलाब हा यशासारखा असतो. जो काट्यांकडे दुर्लक्ष करून गुलाबाच्या सौंदर्याचा आणि सुवासाचा आनंद घेतो तोच जीवनाचा खरा अर्थ समज. अडचणी कितीही असोत पण आपण गुलाबासारखे फुलत राहिलं पाहिजे. आयुष्यात संकटे येणारच, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपण आपल्यातील चांगलपणा आणि आनंद टिकवून ठेवला पाहिजे. श्रोते हो, प्रत्येक दिवस शुभ असतो. ज्या दिवशी तुम्ही भूतकाळाचा विचार सोडून वर्तमानात नवीन देशाची आणि स्वतःची प्रगती करण्यासाठी सज्ज होता, तो प्रत्येक दिवस तुमच्यासाठी शुभ दिवस असतो. विचार असे ठेवा की तुमच्या अस्तित्वाचा सुगंध गुलाबासारखा सर्वत्र पसरेल. आज चाचा नेहरूंच्या विचारांचं स्मरण करून आपणही शांतता, बंधुभाव आणि प्रगतीचा मार्ग निवडूया. आज इतकंच, पुन्हा भेटूया शुभदिन आयोरेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM. इज हार्ट टचिंग.

0: Radio Manbhavan 90.8 FM always heart touching.
1: आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश आपली माणसं.
2: हाय, मी आरती स्वरा. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
3: ट्यून इन एनीवेअर रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. Tune in anywhere. Radio Manbhavan 90.8

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: किसी के,
1: क्या करना है दीदी,
0: अरे हो रहना किसी के,
1: अंदर है तो

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभाव.
1: आप सुन रहे हो रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
2: नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आरजे शुभांगी सोबत आजच्या ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपलं स्वागत. ओल्ड इज गोल्ड मध्ये आज आपण ऐकणार आहोत एक सुरेल प्रवास. गीतकार मजरूह सुलतानपुरी हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक असं नाव ज्यांनी आपल्या लेखणीनं जवळपास 6 दशकं रसिकांच्या मनावर राज्य केलं. त्यांचीच काही विशेष गाणी आता आपण ऐकूया. मजरूह सुलतानपुरी यांचं पूर्ण नाव असरार उल हसन खान, जन्म 1 ऑक्टोबर 1919, प्रसिद्ध उर्दू कवी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील महान गीतकार. मजरूह साहेबांनी सुरुवातीला हकीम होण्याचं शिक्षण घेतलं होतं, म्हणजेच डॉक्टर होण्याचं शिक्षण त्यांनी घेतलेलं. मात्र त्यांना कवितेची ओढ लागली आणि त्यांनी डॉक्टरकी सोडून साहित्याकडे वळण्याचा निर्णय घेतला. 1946 शहाजहां या चित्रपटातून त्यांनी गीतकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटातलं जब दिल ही टूट गया हे गाणं प्रचंड गाजलं आणि मजरूह सुलतानपुरी हे नाव घराघरात पोहोचलं. त्यांची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्यांनी बदलत्या काळासोबत स्वतःला बदललं. 50 दशकातील शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी असोत किंवा 70 दशकातील आरडी बर्मन यांची रॉक गाणी असोत किंवा 90 दशकातील पहला नशा सारखी रोमॅन्टिक गाणी असो, त्यांनी प्रत्येक पिढीच्या भावनांना शब्द दिले. मजरूह सुलतानपुरी हे चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मानानं सन्मानित झालेले पहिले गीतकार होते. त्यांचे काही गाजलेले चित्रपट म्हणजे CID, चलती का नाम गाडी, तीसरी मंजिल, पाकीजा, यादों की बारात, जो जिता वही सिकंदर. थोडक्यात सांगायचं तर मजरूह सुलतानपुरी हे शब्दांचे असे जादूगार होते ज्यांनी विरह, प्रेम, मैत्री आणि सामाजिक जाणीव या सर्व छटांना आपल्या गीतातूनच अजरामर केलं. रसिक हो, आपण ऐकताय रेडिओ मनभावन 90.8 FM, आरजे शुभांगी सोबत.

इशारे जब जल जल के कहो क्या करे परवाना ओ निगाहें मस्ताना देख

0: एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: आप सुन रहे हो रेडियो मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग। आप लखानदेश आपली मानसर।
0: नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत। आजच्या ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपलं स्वागत। ओल्ड इज गोल्ड मध्ये आज आपण ऐकणार आहोत एक सुरेल प्रवास। गीतकार मजरूह सुलतानपुरी हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक असं नाव ज्यांनी आपल्या लेखणीनं जवळपास 6 दशकं रसिकांच्या मनावर राज्य केलं। त्यांचीच काही विशेष गाणी आता आपण ऐकूया। मजरूह सुलतानपुरी यांचं पूर्ण नाव असरार उल हसन खान, जन्म 1 ऑक्टोबर 1919, प्रसिद्ध उर्दू कवी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील महान गीतकार। मजरूह साहेबांनी सुरुवातीला हकीम होण्याचं शिक्षण घेतलं होतं, म्हणजेच डॉक्टर होण्याचं शिक्षण त्यांनी घेतलेलं, मात्र त्यांना कवितेची ओढ लागली आणि त्यांनी डॉक्टरकी सोडून साहित्याकडे वळण्याचा निर्णय घेतला। 1946 शहाजहाँ या चित्रपटातून त्यांनी गीतकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली। या चित्रपटातलं जब दिल ही टूट गया हे गाणं प्रचंड गाजलं आणि मजरूह सुलतानपुरी हे नाव घराघरात पोहोचलं। त्यांची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्यांनी बदलत्या काळासोबत स्वतःला बदललं। 50 दशकातील शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी असोत किंवा 70 दशकातील आरडी बर्मन यांची रॉक गाणी असोत किंवा 90 दशकातील पहला नशा सारखी रोमॅन्टिक गाणी असो, त्यांनी प्रत्येक पिढीच्या भावनांना शब्द दिले। मजरूह सुलतानपुरी हे चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मानानं सन्मानित झालेले पहिले गीतकार होते। त्यांचे काही गाजलेले चित्रपट म्हणजे CID, चलती का नाम गाडी, तीसरी मंजिल, पाकीजा, यादो की बारात, जो जिता वही सिकंदर। थोडक्यात सांगायचं तर मजरूह सुलतानपुरी हे शब्दांचे असे जादूगार होते ज्यांनी विरह, प्रेम, मैत्री आणि सामाजिक जाणीव या सर्व छटांना आपल्या गीतातूनच अजरामर केलं। रसिक हो, आपण ऐकताय रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत। ज्यांच्या शब्दांनी बॉलिवूडचा सुवर्णकाळ सजला, ज्यांनी कधी विरहाच्या वेदना मांडल्या तर कधी प्रेमाचा हळुवार ओलावा, असे थोर गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या गीतांची मैफिल घेऊन मी आज आली आहे ओल्ड इज गोल्डमध्ये। साध्या शब्दातून खोल अर्थ सांगण्याची त्यांची कला आजही आपल्याला मंत्रमुग्ध करते। चला तर मग सुरू करूया हा सुरेल प्रवास। सुरुवातीला ऐकूया गाणं इन्हीं लोगों ने ले लीना दुपट्टा मेरा, चित्रपट पाकीजा, गायिका लता मंगेशकर। मजरूह साहेबांनी या गाण्यातून लखनवी नजाकत शब्दात उतरवली आहे। हे गाणं आजही तितकंच फ्रेश आणि एव्हरग्रीन वाटतं।

यादव की बारात या चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं आता आपण ऐकूया. आर डी बर्मन आणि मजरूह सुलतानपुरी या जोडीचं हे आयकॉनिक सॉन्ग, हे एक एव्हरग्रीन रोमॅन्टिक गाणं मानलं जातं.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
1: यानंतर पापा कहते है बड़ा नाम करेगा, कयामत से कयामत तक चित्रपटातलं उदित नारायण यांनी गायलेलं हे गाणं नव्या पिढीसाठी मजरूह सुलतानपुरी यांनी किती तरुण विचार मांडलेत बघा ना या गाण्यातून, त्याचंच हे उत्तम उदाहरण म्हणायला हवं. या गाण्याने उदित नारायण यांना नवी ओळख दिली.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: आराधना चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं हे गाणं आता आपण ऐकूया. या गाण्याबद्दल सांगायचं झालं तर या गाण्यातली शब्दांची गुंफण आणि किशोरदांचा आवाज यामुळे हे गाणं भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक ठरलं. ऐकूया हे खास गाणं.

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: यानंतर ओल्ड इज गोल्ड मध्ये चलती का नाम गाडी या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत आता आपण ऐकूया. ओल्ड इज गोल्ड मध्ये आपण ऐकत आहोत गीतकार मजरूह सुलतानपुरी यांचा सुरेल प्रवास. एक अतिशय मजेशीर आणि खट्याळ असं हे गाणं पावसाच्या पार्श्वभूमीवर शब्दांची जादू मजरूह साहेबांनी उत्तम या गाण्यातून साधलेली आहे.

यानंतर ओल्ड इज गोल्डमध्ये राजेश खन्ना यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही प्रेमी युगलांच्या ओठावर असतं. ऐकूया हे खास गाणं, मेरे जीवनसाथी या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching.
1: श्रोते हो, शब्दांचा प्रवास इथेच थांबत नाही, कारण मजरूह सुलतानपुरी यांची गाणी काळाच्या पलीकडे जाणारी आहेत. त्यांनी 5 दशकांहून अधिक काळ आपल्या लेखणीने चित्रपट सृष्टीला समृद्ध केलं. त्यांच्या या आठवणींना उजाळा देत आजची ही मैफल अशीच रंगतदार करूया. यानंतर ऐकूया आर पार या चित्रपटातलं गीता दत्त यांनी गायलेलं हे खास गाणं. गुरुदत्त यांच्या चित्रपटातील हे क्लासिक गाणं आजही ताल धरायला लावतं.

यानंतर ओल्ड इज गोल्डमध्ये ऐकूया विनोद आणि प्रेम यांचा सुंदर संगम या गाण्याच्या शब्दात दिसतो. ते म्हणजे चलती का नाम गाडी या चित्रपटातलं हाल कैसा है जनाब का हे गाणं किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: यानंतर ऐकूया पिया तू अब तो आजा, कारवा चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं। हे कॅबरेट सॉन्ग असून मजरूह साहेबांनी यात पाश्चात्य ढब आणली।

देखो देखो वो आ गया।

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
1: यानंतर ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात ऐकूया शम्मी कपूर यांची ऊर्जा आणि मजरूह सुलतानपुरी यांचे शब्द. यामुळं हे गाणं विशेष गाजलं. ते गाणं म्हणजे दिवाना मुझसा नाही, चित्रपट तिसरी मंजिल, गायक कलाकार मोहम्मद रफी.
2: दीवाना

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड. आरडी बर्मन यांच्या संगीतानं सजलेलं हे एक अत्यंत एनर्जेटिक गाणं. चित्रपट द ट्रेन, गायक कलाकार मोहम्मद रफी.

यानंतर आता आपण ऐकणार आहोत नौशाद साहेबांच्या संगीतातील हे गाणं शास्त्रीय सुरांवर आधारित असलेलं बैजू बावरा या चित्रपटातलं बचपन की मोहब्बत आपल्या स्वरांनी स्वरबद्ध केलंय लता मंगेशकर यांनी.

यानंतर मिलन चित्रपटातलं मुकेश आणि लता मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं हे खास गाणं तुमच्यासाठी. ग्रामीण भाषेचा आणि निसर्गाचा सुंदर वापर या गाण्यात केलेला आपल्याला दिसतो. ऐकूया हे खास गाणं.

मित्रांनो, ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आता आपण ऐकूया ज्वेल थीप चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं. या गाण्यातून एक वेगळ्या प्रकारचा गूढपणा आणि मोहकता जाणवते.

आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभंगी सोबत. तर रसिक हो, गीतकार मजरूह सुलतानपुरी यांची ही गाणी, यांचा हा सुरेल प्रवास आपण ऐकतोय. त्यांच्या लेखणीत अशी जादू होती की ती प्रत्येक पिढीला आपलीशी वाटते, मग ती 50च्या दशकातली शास्त्रीय गाणी असोत किंवा 90च्या दशकातली पहला नशा. त्यांच्या शब्दांनी भारतीय संगीत विश्व अधिक समृद्ध केलं. यानंतर या कार्यक्रमात आता आपण ऐकूया शम्मी कपूर यांचा डान्स आणि आर डी बर्मन यांचं संगीत, याचा हा धमाका आहे. मजरूह साहेबांनी या गाण्यात अशा शब्दांची रचना केली आहे जे आजही क्लब गाण्यांमध्ये आघाडीवर आहे. गायक कलाकार मोहम्मद रफी आणि आशा भोसले.

श्रोते हो, मैत्री आणि त्यागाची ही गाथा आहे. या गाण्यासाठी मजरूह साहेबांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट गीतकार हा पुरस्कार मिळाला होता. हे गाणं आजही काळजाला भिडतं. ते म्हणजे दोस्ती या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं चाहूंगा मैं तुझे सांझ सवेरे.

यानंतर आता आपण ऐकूया यादों की बारात या चित्रपटातलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गाणं. हे एक हाय एनर्जी सॉन्ग आहे. आर डी बर्मन आणि मजरूह सुलतानपुरी या जोडीनं या गाण्यातून एक नवा ट्रेंड सेट केला होता, जो आजही रिमिक्सच्या जगात तितकाच लोकप्रिय आहे.

0: वाटला ते जरूर आम्हाला कळवा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9284994933. या नंबरवर आमच्याशी संपर्क साधा आणि तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला ते नक्की कळवा. तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपद्वारे मेसेज सुद्धा पाठवू शकता. नक्कीच तुम्हाला हा कार्यक्रम आवडला असेल अशी आशा करते. तेव्हा मी आरजे शुभांगी आता तुमचा निरोप घेतेय. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
2: प्रीलोडेड गानों वाला कीपैड फोन, धमाकेदार साउंड के साथ कारवां मोबाइल.

तुझसे क्या शिकवा, दीवाना है दीवाना, मुझसे क्या

जिसे क्या शिकवा, दीवाना है दीवाना मुझसे क्या।